सचे तेरे खांड सचे ब्रह्मांड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर विचार सचा तेरा अम सचा दीवान सचा तेरा हुकुम सचा फरमान।